श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 102.8 हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकतात। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 28 श्रावण शके 1948, म्हणजे 19 ऑगस्ट 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमच्या पहिल्या सभेत आपलं स्वागत आहे। सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने।

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी। श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती। आणि सन 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश। आता सविस्तर बातम्या। विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज अद्यापही जमा केले नसल्याचं आढळलं आहे, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत।

तथापि एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एसआयआर अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. एसआयआरसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21% अधिक आहे. अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचं आढळलं आहे. मुंबई शहरात ते 37%, तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती, आंबेगाव आणि जुन्नर हे 3 विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत. त्या तुलनेत पुणे शहरातले कोथरूड, खडकवासला आणि हडपसर हे 3 विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्याचं दिसून आलं आहे. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993,90,00,000 रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे धोरण सादर करण्यात आलं आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6,000 कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक तरतुदीला तसंच गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधल्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला मान्यता. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या मौजे मोशी इथल्या 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय लेखी कारणं नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2 दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संबंधित लक्ष्यगट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची प्रत्यक्ष बैठक काल पार पडली. बैठकीत डिजिटल पायाभूत सुविधांबाबत सहभागी देशांनी आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सादर केले. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करेल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 काल मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून

0: शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं। पुसद इथं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला। न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे। अंदुरे याच्या विरोधातलं अपील प्रलंबित असताना त्याला जामीन देण्यात आला आहे। डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयानं मे 2024 मध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी म्हणजे 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल। त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत। केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली। यामध्ये राज्यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे। एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले। पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चंडीगढ, ओडिशा, मध्य प्रदेश आणि मणिपूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। यजमान महाराष्ट्राच्या संघाला मणिपूरच्या संघाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे। बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 5व्या राष्ट्रीय कॅडेट कनिष्ठ आणि वरिष्ठ क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली। या स्पर्धेत 30 अधिक राज्यातले 2000 अधिक खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत। श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती। विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे। भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला, मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे। हवामान। उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी। श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार। डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती आणि सन 2025 ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, 102.8 FM और न्यूज़ ऑन AIR ऐप पर आप सुन रहे हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत।

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम चित्रलोक के लिए बस कुछ ही पलों का इंतजार।
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत, ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त। झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार, गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे। परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4 स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल। तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे। याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल। आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली। यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे। रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि TSR डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे। रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य

सहायक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससी मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीएससी आणि जेएसएससी मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2र्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला असं तपासात आढळून आलं आहे.
इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळा

0: वर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील कापोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विक्रम मोंटर से की आवाज और इन्हीं के संगीत बद्ध किया. ये गीत आपने सुना राम सेतु फिल्म से. इसे लिखा शेखर अस्तित्व ने और साथ ही तुलसीदास कृत रामचरितमानस की कुछ पंक्तियां भी इसमें शामिल रही.
2: कुछ आवाजें सिर्फ कानों तक नहीं पहुंचती, वे सीधे दिल में उतर जाती हैं. वीर जारा, टोरबाज, इंडियाज मोस्ट वॉन्टेड, CID, अदालत, जाने कितनी फिल्मों और धारावाहिकों में देखा है उनका अभिनय और सुनी है उनकी सशक्त आवाज.
3: अगर आप कुछ अचीव करना चाहते हैं जीवन में, आपके मन में वैसी दीवानगी और एकदम पागलपन होना चाहिए कि मुझे ये करना ही है, इरेस्पेक्टिव ऑफ एनीथिंग.
2: अभिनेता, निर्माता, निर्देशक, वॉइस ओवर आर्टिस्ट और डबिंग डायरेक्टर पंकज रैना की कश्मीर से लेकर मुंबई तक की सारी यादें करेंगे विशेष मुलाकात 19 अगस्त 2026 को आज के मेहमान कार्यक्रम में शाम 4 बजे. सुनिएगा विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन पर.
4: मैं यहां हूं, यहां हूं, यहां हूं, यहां.
1: विविध भारती पर इस समय आप सुन रहे हैं कार्यक्रम चित्रलोक.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्यानं जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन, एकदरी परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथे 9.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत असं त्या म्हणाल्या. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावे लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यातील मोशीमधील 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवडच्या क्रांतीवीर चापेकर समिती संचालित क्रांतीतीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत काल घेण्यात आला. या ठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचं केंद्र स्थापन करण्यात येणार असून ही जमीन महसूलमुक्त आणि भोगवटा मूल्यरहित किमतीनं कब्जे हक्कानं देण्यात येणार आहे. शाळांमधील पोषण आहाराचा दर्जा आणि स्वच्छता याबाबत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. शाळांमध्ये प्रत्यक्षात दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची शिक्षणाधिकाऱ्यांनी काटेकोर तपासणी करावी असं सांगून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, मोफत गणवेश योजना तसंच शाळांमधील भौतिक सुविधांच्या अंमलबजावणीत तडजोड खपवून घेतली जाणार नाही असं भुसे यांनी म्हटलं आहे. राज्य पातळीवरील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत काल ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला शालेय शिक्षण विभागाचं प्राधान्य असून पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, ई सुविधा, प्रयोगशाळा, क्रीडांगण याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चॅटर्जी यांची उपस्थिती होती. या बैठकीत या जिल्ह्यांमध्ये धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगानं दिले. दिल्ली जलबोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता, तांत्रिक अटींमध्ये फेरफार आणि लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी शाखा एसीबीनं माजी जलमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह 6 जणांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयानं केलेल्या तक्रारीनंतर 2024 हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासादरम्यान दिल्ली जलबोर्डाच्या आधुनिकीकरण आणि क्षमता वाढवण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट तांत्रिक अटी समाविष्ट करण्यात आल्याचं समोर आलं. या अटींमुळे एका विशिष्ट कंपनीला फायदा झाला आणि निविदेतील स्पर्धा मर्यादित करण्यात आल्या. तसंच वापराच्या तंत्रज्ञान आणि माध्यमांबाबत प्रतिबंधात्मक अटी घालण्यात आल्या. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या आवश्यक गुणवत्तेचे निकषही तांत्रिक अटींमध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी मिश्र दुहेरी प्रकाराच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यांनी मकाऊच्या लियोंग आयोग चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 15वं मानांकन असलेल्या ध्रुव आणि तनिषा यांचा पुढचा सामना 6वं मानांकन असलेल्या चीनच्या चेन फँग हुई आणि गो झिन वा या जोडीशी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला आदेश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. JPSC आणि JSSC मधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 3372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि NG वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन

केणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आंबेडकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकास कामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ऍडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 नाशिकच्या पेठ तालुक्यात गोंदे, करंजाळी भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन, एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या 4 जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: कभी रंगमंच की तालियों ने जिनका हौसला बढ़ाया, तो कभी फिल्मों और चर्चित वेब सीरीज के दमदार किरदारों ने उन्हें हर घर तक पहुंचाया। एक ऐसे अभिनेता जो दर्शकों के दिलों में बसते हैं, गुल्लक के संतोष मिश्रा यानी अभिनेता जमील खान।
1: एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां।
0: कैसा रहा रंगमंच से कैमरे तक का उनका सफर, किससे होंगे, यादें होंगी, दिलचस्प बातें होंगी।
2: थिएटर करते करते ही सारी चीजें मेरी जिंदगी में आई हैं, चाहे वो वॉइस ओवर्स हो, चाहे वो एड्स हो, एड्स में एज एन एक्टर काम करने की बात हो।
3: आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र 102.8 FM और न्यूज ऑन AIR मोबाइल ऐप पर। शाम के 5 बजने वाले हैं, थोड़ी देर में आप सुनेंगे मराठी भाषा में मुख्य समाचार।
4: नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील। हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। राज्य सरकारनं अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे, त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे। पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 326 अंकांची घसरण झाली आणि तो 76,910 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची किरकोळ घसरण नोंदवत 24,078 अंकांवर बंद झाला। श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला। भारताच्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव आज 206 धावांवर आटोपला। पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
3: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम छाया गीत।
5: आया जादू कि दिल ने कहा मानना छोड़।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमा नसलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही एसआयआरमध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये यादृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं बीएलओंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली.
नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारणीसाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन

0: प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव 40 रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोताओं, आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र 102.8 FM और न्यूज ऑन AIR मोबाइल ऐप पर आप हमें सुन रहे हैं. लीजिए सुनिए कार्यक्रम जय माला.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ। महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला। धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी। झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील। हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या। तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे, कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे, त्यामुळे त्यातून जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या एका प्रकल्पाला मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली। या प्रकल्पांना एकूण 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे। स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली। प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती। शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली। शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली। शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले। आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला। त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला। अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं। त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी नोंदवलं। वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले। थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं।
फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात, त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. त्यानं आज 2ऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अभिविक्रम याचा 21-8, 21-10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र 2ऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या 2 गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडा ही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे 2 गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरी

च्या भारताच्या हरिहरन अमसाकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्टात आलं, मात्र दुसऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जाए रात। एकशे दोन अंश आठ एफ एम आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत होतात विविध भारतीचं मुंबई केंद्र। रात्रीचे 11 वाजले आहेत। आमची आजची सभा इथेच समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर। तोपर्यंत अनुमती द्या। शुभरात्री। जय हिंद।